ಒಲ್ಲೆಲ್ಲ ಸುರ್ಮಲ್ಲೆ ಒಲ್ಲೆಲ್ಲ ಸುರ್ಮಲ್ಲೆ ಹೊಡೊಟ್ಟಿಡಿಡಿಡಿಡೈ ये वक्त ये जमाना जब ना लगे सुहाना फिर मेरे पास आना खादिम हूँ मैं पुराना रास्ता जो कुछ नजर है